श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. एफएम 101.4 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ, शक 1948, त्यानुसार 25 मे इसवी सन 2026. आता प्रारंभ करत आहोत आजच्या आमच्या मंगलमयी प्रातकालीन प्रसारण सभेला. या प्रसारणामध्ये आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे सनईच्या ह्या सुमधूर सुरावटीसह.

सनईचे हे मंजूळ अस्वर उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकारी यांचे राग गुजरी तोडी. आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. सकाळचे 6 वाजलेत. नमस्कार नाशिक. पहाटेच्या या मंगलप्रहरी भक्तिरसाच्या स्वरलहरी भक्तिधारा.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरामध्ये प्रवीण दवणे यांची ही भूपाळी आपण ऐकलीत. संगीतकार होते प्रभाकर पंडित. घराघरात मनामनात आकाशवाणीची मंगल प्रभात आपण ऐकतोय. आता संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आपण ऐकणार आहोत किशोरी अमोणकर यांच्या स्वरामध्ये.

किशोरी अमोणकर यांच्या स्वरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आपण ऐकलात. भक्तिरसाचा आनंद आपण घेतोय आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमातून. आता संत चोखामेळा यांचा एक अभंग आपण ऐकणार आहोत, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरामध्ये संत जोखामेळा यांचा हा अभंग आपण ऐकलात. भक्तिरसाचा आनंद आपण घेतोय आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या ग दी माडगूळकर यांच्या या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा हा भक्तीधारा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.

आपल्या गावातली नदी आपली जीवनगायिनी आहे. तिचं पावित्र्य आपण जपूया, तिचं पात्र आपण स्वच्छ राखूया, तिच्या निर्मळ पाण्यात आपल्या आरोग्यदायी जीवनाचं प्रतिबिंब आपण पाहूया.

आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. आमचं आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि विनाव्यत्यय पोहोचवण्यासाठी आज आमच्या नियंत्रण कक्षात दक्ष आहेत संजय भोयर आणि रुपेश पाटील. तर प्रसारण कक्षातून मी आपल्याशी बोलते वैशाली देवळे. आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात होणाऱ्या नागरी सन्मान सोहळ्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही करणार आहोत कार्यक्रम संपेपर्यंत. आता एक नजर आमच्या इतर कार्यक्रमांवर. या रूपरेषेनंतर लगेचच 6:35 आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालेचा भाग 9 आपण ऐकणार आहोत. संवादक सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी, यामध्ये कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय या मालेचा भाग 5 आपण ऐकणार आहोत. संवादक यामिनी भाकरे, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 आडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. सकाळी 6:50 बसवंत गार्डन परिसर कार्यक्रमात पर्यावरण जागृती याविषयी मोलाच्या माहितीचा भाग 14 आपण ऐकणार आहोत. संवादक अलका चंद्राद्रे. सकाळी 6:55

या मिनिटांनी वडनेरे सराफ विज्ञान कट्टा यात वैज्ञानिक कोडी याविषयी माहितीचा भाग आठवा आपण ऐकणार आहोत. संवादक तृप्ती बक्षी. या दोन्ही कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7 वाजता एका सदाबहार हिंदी चित्रपट गीताचा आनंद आपण घेणार आहोत. सकाळी 7:10 पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:45 प्रायोजित कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा. सकाळी 7:50 प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात. सकाळी 8:15 मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम गीतधारा. तर 8:30 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात. सकाळी 9:00 PNG अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. सकाळी 9:05 सकाळी 10:00 विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेणार आहोत. सकाळी 10:00 गीतभारती. तर 10:30 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग. सकाळी 11:00 रात्री 11:00 विविध भारतीचे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ. संध्याकाळी 5:30 युववाणी. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा वार माझं शिवार हे सगळे कार्यक्रम अस्मिता मुंबई वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय सगळी प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही नेहमीच्या आजवेत सहक्षेपित करू. या सगळ्या भरगच्च कार्यक्रमांचा आनंद घ्या, त्यासाठी ऐकत रहा आणि ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण, अस्सल आणि सकस मनोरंजनासाठी.

ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालेचा भाग नववा, संवादक सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे. ऐसी अक्षरे रसिके.

नमस्कार मंडळी. आपण व्यक्ती आणि वल्ल्याची व्यक्तित्व बघतात बोलत हो. ही आजची कथा आहे. खरं म्हणजे ही कथा जीवघेणीच आहे बोलत. मी ती वाचून पूर्ण हादरल्या एवढंच सांगते. पूर्वी नाटक कंपनीत नट असायचे व बाकीची कामं करणारी जी मंडळी त्यांना बोलत म्हणत. स्वाभाविकपणे नटांना जो मानसन्मान मिळत असे तो या एक्स्ट्राना मिळणं असंभव होते व आहे. पण एक माणूस म्हणून विचार केला तर या उपेक्षेचा राग येणे अगदी स्वाभाविक आहे. सुभद्राची मुख्य भूमिका करताना शेजारी उभ्या असलेल्या कुळंबिणीला, कुळंबीण जरी असली तरी आपली दखल कोणीतरी घ्यावी, आपलेही नाव मुख्य नटावर कधीतरी छापून यावे असं वाटण्यात अस्वाभाविक ते काय आहे, हाच गाभा या व्यक्तिरेखेचा आहे. बघूया चला बोलत. तरी कथा आहे जनार्दन नारो शिंगणापूरकर यांची. आपलं नाव पुन्हा पुन्हा छापून यावे असे वाटणाऱ्याची पण ते कधी घडलेच नाही तर असा हा जनू. पुलं म्हणतात. जनूच्या कुंडलीत लग्नाचे योगच नव्हते. जनू बोलत होता. जनू नाटक कंपनीत का आला? वडिलांच्या मृत्यूनंतर जनूचा जन्म झाला. दारिद्र्याने दुःख हे भरपूर कडू औषध पितच जनू घाणेरीच्या रोपासारखा आपोआप वाढला. नाट्यकलेचे कलात्मक ओढ वगैरे शब्द त्यावेळी जन्माला आलेले नव्हते. त्यावेळी नाटक कंपन्यातून 2 वेळा फुकट पोटभर जेवण मिळत असे. बस एवढ्या एकाच कारणामुळे जणू नाटक कंपनीत आला. माधुरी मानवशा ही केव्हाही बरेच नाही का? वयाच्या पहिल्या दिवसापासून ते 9व्या वर्षापर्यंत जणू सामाजिक अवधार्यावर जगला. एक दिवसाची विधवा ही एका खानावाल्याबरोबर पळून गेली आणि तिचाही जेवायचा रोजचा प्रश्न कायमचा सुटला आणि जणू नाटक कंपनीत पळून आला. महिन्यावर महिने लोटलं आणि जणू नाटक कंपनीत रुळला, स्थिरावला. एक पत्र्याची पेटी, त्यात काही कपडे, एका थिएटर

0: सापडलेला रेशमी हात रुमाल, एक मोडका कंगवा, अल्युमिनियमचा चंबू, फाटक्या तरटावर धडके तरट टाकून केलेला बिचाना असा त्याचा संसारही सजला. कंपनीत आल्यापासून बरोबर 3 वर्षांनी जणूचा पगार सुरू झाला. जणूला 1.5 ते 4 रुपये पगार व्हायला 4 वर्षे लागली. जणूच्या नावापुढे अमुक एका नाटकात अमुक एक काम असे नव्हते. नाटक कंपनीत राहण्याच्या 2 वेळेचे नियमित जेवण या मुख्य कारणाबरोबरच भरपूर मोकळा वेळ हे दुसरेही एक आकर्षण होते. जणू नाट्यकलेची सेवा करत होता. असेच काही वर्षे गेले. जणूने विडी काळीबरोबर इतरही काही व्यसनांची जोड केली. कंपनीत भांडी घासायला ठेवलेल्या कोणा सकू ठकमारीवर प्रेमही केले. पहिल्या महायुद्धापूर्वीचा हा काळ जणूचा प्रेमभंग झाला आणि त्याला दारू प्यायला कारण मिळाले. कंपनीत तो थट्टेचा विषय झाला. जणू नवनव्या व्यसनांची जोड करीत होता. त्याचवेळी त्याचा जोडीदार पोरगा मात्र गाण्याच्या बळावर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. या गाणाऱ्या पोराने स्वतःच्या बळावर नवी नाटक कंपनी काढली. तेव्हा जणू दासीच्या भूमिकेत आला होता. त्या पोराला मात्र अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन नाचत होते. जणू ही 22 ओलांडून पुढे जात होता. पण व्यसने व वाढते वय यामुळे तो खप्पड दिसायला लागला होता. विविध प्रकारच्या भूमिका करून तो रंगभूमीची सेवा करीत होता. पुढे ते गावही लागला व एकच पेल्यातील भगीरथाचे काम त्याच्या डोक्यावर बसते. पण मुख्य भूमिका दासे किंवा दासे वजा बहिणीचे काम करणे हीच. सुभद्रा आले की तो नटशस्त्र सुभद्रा आणि जणू कुसुमावती. नटशस्त्र रेवती झाला की जणू अनुराधा. तो शारदा झाला की जणू वल्लरी. त्या नटशिष्टाच्या पडछायेसारखे जणूने आपले आयुष्य काढले. धन्यवाद सज्जनांनो. सुमती पवार, नाशिक.
1: आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालेचा भाग 9 आपण ऐकलात. संवादक होत्या सुमती पवार. सादर करते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी काही क्षणातच.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

0: शेतकरी बांधवांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
0: मंडळी नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय याविषयी मोलाच्या माहितीचा भाग पाचवा ऐकणार आहोत. संवादक आहेत यामिनी भाकरे.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आपण सध्या कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय याविषयी माहिती पाहतो आहोत. तेव्हा मंडळी, ग्रामीण पर्यटन छान फुलवण्यासाठी गावात आलेल्या पर्यटकांची तेवढीच काळजी पण घेतली पाहिजे, बरं? पूर्वापार आपल्याकडे प्रथा चालत आलेली आहे ती म्हणजे अतिथी देवो भव. याप्रमाणे शहरातील लोक ग्रामीण भाग आनंदाने बघतील, पण मात्र पर्यटकांना गावाच्या लोकजीवनाचा तसंच शेती, त्याची संस्कृती याचा परिचय करून देऊन त्याचे वास्तव अनुभव समजावून सांगतील तर पर्यटकही खुश होतील. केरळ राज्यामध्ये तुम्ही जर फिरायला गेलात तर तिथे तुमचं स्वागत तिथल्या पेयाने होतं, आणि शिवाय ते तुम्हाला पहिला म्हणजे टिक्का लावतात, चंदनाचा टिक्का

मगच तुम्हाला हॉटेलमध्ये येऊन एंट्री देतात. यामुळे पर्यटक तर खुश होतातच, शिवाय त्यांना आपली संस्कृती पण कळते. म्हणूनच गावातील लोकांनी पण पर्यटक आहेत त्यांना त्रास न देता त्यांचं उलट वेलकमच केलं पाहिजे. शहरी पर्यटकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून अभिप्रेत असलेला विरंगुळा या सगळ्यामुळे मिळेल. बरेचदा ज्या गाड्या ग्रामीण भागामध्ये येतात त्यांना रस्ते कळत नाहीत, एखाद्या शेतामध्ये जावंसं वाटतं, तर त्याची परमिशन सुद्धा गावकऱ्यांनी देणं गरजेचं आहे. हां, पण पर्यटकांनी सुद्धा वेगळं काही असं वर्तन करायला नको, कारण बरेचसे पर्यटक ऊसाच्या एखाद्या शेतामध्ये जातात आणि उगाचच हातांनी ऊस तोडायचा प्रयत्न

0: आणि उगाचच हातांनी ऊस तोडायचा प्रयत्न करतात किंवा काही ऊसाची झाडं मोडून ठेवतात किंवा एखाद्या गव्हाच्या किंवा ज्वारीच्या शेतामध्ये जाऊन त्याची कणसं झटकतात की त्याचे दाणे सगळे खाली पडतात, काही झाडांमधून सुद्धा जातात तर झाडं कोलमडतात. तर अशा प्रकारची नासधूस होता कामा नये, यामुळे खरं तर शेतकऱ्यांचं नुकसानच आहे. त्यामुळे ग्रामीण लोकजीवनाचा सन्मान कसा करता येईल यावर ग्रामीण जनतेनं लक्ष देणं गरजेचंच आहे. शिवाय पर्यटन व्यवसायातील लाभार्थ्यांची व्याप्ती त्यामुळे वाढेल आणि शेती हा ग्रामीण संस्कृतीचा कणा आहे तसं पाहिलं तर. त्यामुळे कृषी पर्यटनाची जोड परंपरागत पर्यटनाला दिली तर हे साध्य होऊ शकेल. पूर्वी ग्रामीण भागात प्रत्येकाकडे खूप जनावरं असायचे, गाई म्हशी त्यांची कालवड, तर ह्या सगळ्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता पडायची, गवत सुद्धा मिळायचं नाही, त्यामुळे ते आपापल्या शेतांमध्ये गाई म्हशींना ठेवायचे. गाईचं मलमूत्र किंवा शेण शेतामध्ये साचलं जायचं आणि मग त्याचाच खत म्हणूनही उपयोग व्हायचा आणि शिवाय जनावरं छान आनंदात तिथे चरायची, जे मिळेल ते खायची आणि त्यामुळे जनावरांचं संगोपन सुद्धा चांगल्या प्रकारे करता यायचं. तर अशी काही जनावरं पर्यटन स्थळांमध्ये ठेवणं सुद्धा गरजेचं आहे, त्याची काळजी मात्र घ्यावी लागते. बरेचदा शहरातील मुलांनी जातं पाहिलेलं नसतं, ताकाचं लोणी काढणार रवी असते ती दोऱ्याची, ती पाहिलेली नसते. त्यामुळे अनेक ग्रामीण भागात वापरात आलेले जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचीही ओळख मुलांना करून द्यायलाच पाहिजे. जातं असेल, खलबत्ता असेल, पाटा वरवंटा असेल, शिवाय चूल असेल ज्या ठिकाणी अन्न तयार केलं जातं, अशा प्रकारे आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं आज काळाची गरज आहे, नाही का? शेतकरी बंधूंनी आपल्या शेतावर पर्यटनाचे हे प्रयोग करायला काहीच हरकत नाही. आज एवढंच, पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
1: मंडई, कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय या संदर्भात मोलाच्या माहितीचा भाग पाचवा आपण ऐकलात. संवादक होत्या यामिनी भाकरे, सादर करते होते कृष्णा शिंदे. बराय तर मंडई, आजच्या कार्यक्रमापुरतं इतकंच. पुन्हा भेट आहे उद्या सकाळी 6:40 मिनिटांनी आमच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय. सकाळचे 7:15 वाजत आहेत. काही क्षणातच अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
3: आपल्या दंडे सराफांचा,
2: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
3: शिवाय मजुरीवर 25% सूट.
2: महोत्सव 15 जून पर्यंत.
3: दंडे गोल्ड अँड डायमंड,
2: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
1: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

रसिक श्रोते हो, आपण या गाण्याच्या ओळी ऐकल्यात. हे सुंदर गाणं आपल्या आयुष्याचं एक अत्यंत महत्वाचं सत्य सांगतं बरं का. बदल हा जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. प्रत्येक क्षण नवा आहे, प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवणार आहे, आणि म्हणूनच हा विचार अर्थपूर्ण आहे. श्रोते हो, आपण अनेकदा बदलाला घाबरत असतो. नवी परिस्थिती, नवी आव्हानं, अनिश्चित भविष्य समोर आलं की हे सगळं आपल्याला अस्वस्थ करणार असतं. पण जर आपण थोडं थांबून विचार केला तर लक्षात येतं की प्रत्येक बदल आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन घेऊन येत असतो. कधी संधी, कधी शिकवण, कधी अनुभव, तर कधी स्वतःला नव्याने ओळखण्याची संधी. खरं पाहायला गेलं तर आपलं आयुष्य नदीसारखं आहे, सतत वाहणार आहे, सतत बदलणार आहे. जर आपण त्या प्रवाहासोबत चाललो तर आपला प्रवास सुंदर होतो आणि सहज होतो, आणि जर विरोध केला तर आपण थकून जातो. म्हणूनच बदल स्वीकारणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. जगूया आनंदी म्हणजे फक्त हसत राहणं नाहीये, तर प्रत्येक परिस्थितीत आनंद शोधणं आहे. कठीण प्रसंगातही आशेचा एक किरण शोधणं आहे. अपयशातही शिकण्याची संधी पाहणं आहे, आणि यशात नम्र राहणं आहे. हाच खरा आनंदाचा मार्ग आहे. आजच्या या प्रसन्न अशा सकाळी आपण एक छोटासा विचार मनात रुजवला तर, जे बदललंय, जे बदलतंय ते स्वीकारायचं आहे, जे मिळालंय त्यात आनंद मानायचा आहे, आणि जे हवंय त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करायचा आहे. आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा एक नवीन पान आहे. कोरं करकरीत असं हे नवीन पान. काल तर निघून गेलाय, उद्या अजून यायचं बाकी आहे, पण आजचा दिवस आपल्या हातात आहे. तो आपण आनंदाने, उत्साहाने आणि कृतज्ञतेने जगायचा आहे. चला तर मग प्रत्येक क्षणाचा आदर करूयात, बदलाला मिठी मारूयात, आणि मनापासून म्हणूयात, जगूया आनंदी.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: बसवंत गार्डन परिसर.
4: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे जैवविविधता, निसर्गाच्या अस्तित्वाची जीवनरेषा. श्रोते हो, कल्पना करा, एक सकाळ अशी उगवली ज्या दिवशी पक्ष्यांचा आवाजच ऐकू आला नाही, फुलांवर फुलपाखरं दिसली नाहीत, जंगलात प्राण्यांचा वावर नाही आणि शेतात पिकं असूनही परागीकरणासाठी मधमाशाच उरल्या नाहीत. किती भयानक वाटते ना ही कल्पना. पण ही केवळ कल्पना नाही, जर आपण निसर्गातील जैव

0: विविधता जपली नाही तर भविष्यात अशी परिस्थिती वास्तव ठरू शकते. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जैवविविधता म्हणजे काय याबद्दल. श्रोते हो, पृथ्वीवरील सर्व प्रकारचे सजीव, वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव आणि त्यांच्यातील विविधता याला जैवविविधता असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गात जितक्या प्रकारचे जीव आहेत तीच जैवविविधता. एका छोट्याशा जंगलामध्येही हजारो प्रकारचे जीव एकत्र नांदत असतात. कोणी जमिनीची सुपीकता वाढवतं, कोणी परागीकरण करतं, कोणी किडी नियंत्रणात ठेवतं, तर कोणी मृत पदार्थांचं विघटन करून पर्यावरण स्वच्छ ठेवतं. म्हणजेच निसर्गातील प्रत्येक जीवाचं एक स्वतंत्र असं काम असतं. जैवविविधता ही पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनाची मूलभूत गरज आहे. आपल्याला मिळणारं अन्न, औषध, कपडे, इंधन, लाकूड या सर्वांचा स्रोत निसर्गच आहे. आपण वापरत असलेल्या अनेक औषधांचा शोध वनस्पतींपासून लागलाय. मधमाशांसारखे छोटे कीटक शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले परागीकरण करतात. गांडुळं माती सुपीक करतात, तर जंगलातील वृक्ष पाऊस, तापमान आणि हवेचा समतोल राखतात. परंतु श्रोते हो, आज ही जैवविविधता मोठ्या संकटात सापडली आहे. त्याची कारणं आहेत जंगलतोड, वाढतं शहरीकरण, प्रदूषण, प्लॅस्टिकचा वाढता वापर, हवामान बदल आणि अवैध शिकार. या सर्व कारणांमुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तज्ज्ञांच्या मते पृथ्वीवरील प्रजाती नष्ट होण्याचा वेग आज नैसर्गिक वेगापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. विशेष म्हणजे एखादी प्रजाती नष्ट झाली की त्याचा परिणाम फक्त त्या जीवापुरता मर्यादित राहत नाही, संपूर्ण अन्नसाखळी आणि पर्यावरणीय संतुलन बिघडू लागतं. जर मधमाशांची संख्या कमी झाली तर परागीकरण कमी होईल, त्यामुळे फळं आणि पिकांचं उत्पादन घटेल. याचा थेट परिणाम अन्नसुरक्षेवर होईल. जर जंगलातील वाघ नाहीसे झाले तर शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढेल आणि जंगलातील वनस्पतींवर ताण येईल. म्हणजेच निसर्गातील प्रत्येक जीव हा एका मोठ्या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. मग जैवविविधतेचं संरक्षण करायचं तर कसं करायचं? वृक्षारोपण करणं आणि जंगलांचं संरक्षण करणं, त्याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर कमी करणं, वन्यजीवांची शिकार रोखणं, स्थानिक वनस्पती आणि पक्ष्यांचं संवर्धन करणं, त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं ही काळाची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये निसर्गप्रेम आणि संवेदनशीलता निर्माण करणं आवश्यक आहे. श्रोते हो, निसर्ग हा केवळ पाहण्याचा विषय नाही तर तो जगण्याचा आधार आहे. जैवविविधता टिकली तरच नद्या जिवंत राहतील, जंगलं हिरवी राहतील, हवा शुद्ध राहील आणि पृथ्वीवरचं जीवनही सुरक्षित राहील. म्हणूनच चला आज एक छोटासा संकल्प करूया, निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करूया आणि जैवविविधता जपण्यासाठी सजग नागरिक बनूया. कारण जैवविविधता म्हणजे पृथ्वीच्या जीवनाचा श्वास आहे. आज त्याचा विचार सातत्याने मनात ठेवून त्याबाबत सजग राहूया. आजचा परिसर कार्यक्रम इथेच संपवते. मी अलका चंद्रात्रे आपली रजा घेते. नमस्कार.
1: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्रामसंस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसंच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
3: बसवंत गार्डन परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकताय. आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.
2: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: आत्मा मालिक ऑनलाइन.com.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरीत चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
5: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
4: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
5: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या खास कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दरवेळीप्रमाणे आजही मी घेऊन आले आहे एक भन्नाट वैज्ञानिक कोडं. असं कोडं ज्याचं उत्तर आपल्या घरात रोज असतं, पण त्यामागचं विज्ञान मात्र अनेकांना माहीत नसतं. तर ऐका आजचं कोडं. दूरसंचार प्रणालीचे दृकश्राव्य साधन, दूरदेशातील घटनांचे होते प्रसारण, बातम्या आणि मनोरंजनाचा प्रमुख स्रोत, माहिती पोहोचवतो उपग्रह थेट, प्रत्येक घरातील वस्तुप्रधान, चलचित्र स्वरूपात मिळते ज्ञान, कधी कृष्णधवल कधी रंगीत, आता स्मार्ट रूपही केलंय धारण, घर बसल्या जग फिरवीन, संपूर्ण जगाला जोडणाऱ्या या साधनाचं नाव सांगा बरं. चला विचार करा, घरातील प्रत्येकाला परिचित असलेली ही गोष्ट नेमकी कोणती? होय श्रोते हो, आजच्या वैज्ञानिक कोड्याचं उत्तर आहे टेलिव्हिजन. तुमचा आमचा सर्वांचा आणि मुख्यतः बालगोपाळांचा आवडता टीव्ही. ऐकूया टेलिव्हिजनची रंजक कहाणी. आज टीव्ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळच्या बातम्यांपासून रात्रीच्या मालिकांपर्यंत, क्रिकेट सामन्यांपासून अंतराळ मोहिमांपर्यंत, जगात कुठेही घडणारी घटना काही सेकंदात आपल्या घरात दिसू लागते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हलणारी चित्र प्रथमच लोकांसमोर आली तेव्हा लोक किती आश्चर्यचकित झाले असतील. पूर्वीच्या काळात माहिती मिळवण्याची साधनं मर्यादित होती. रेडिओवर आवाज ऐकू येत होता पण चित्र दिसत नव्हतं. मात्र विज्ञानाने अशी कमाल केली की आवाजासोबत दृश्यही दिसू लागलं आणि जन्म झाला टेलिव्हिजनचा. कॅमेराद्वारे चित्र टिपली जातात, ती विद्युत संकेतामध्ये बदलली जातात. हे संकेत रेडिओ लहरी किंवा उपग्रहाद्वारे दूरवर पाठवले जातात. नंतर टीव्ही संच त्या संकेतांना पुन्हा चित्र आणि आवाजात रूपांतरित करतो. म्हणजेच आपण टीव्हीवर पाहतो ते प्रत्यक्ष चित्र नसून अत्यंत वेगाने बदलणाऱ्या हजारो सूक्ष्म प्रकाश बिंदूंचा खेळ असतो. टेलिव्हिजनच्या विकासात अनेक शास्त्रज्ञांनी योगदान दिलं. त्यातील अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे जॉन लॉगी बेअर्ड. सन 1926 मध्ये त्यांनी जगासमोर प्रथमच यशस्वी टेलिव्हिजन प्रात्यक्षिक सादर केलं. त्यांच्या सुरुवातीच्या टीव्हीमध्ये यांत्रिक चकती वापरली जात होती. 14 जून 1946 रोजी इंग्लंडमधील बॅग्स हिल ऑन सी सक्सेस मध्ये दूरदर्शनचे हे प्रणेते व मार्गदर्शक जगाला दूरदर्शनची अद्भुत भेट दिल्यानंतर वयाच्या 58व्या वर्षी स्वर्गस्थ झाले. आजच्या आधुनिक एलईडी किंवा स्मार्ट टीव्हीशी तुलना केली तर ते अगदी साधं उपकरण होतं. मात्र त्या छोट्याशा शोधाने जगभरातील संवाद पद्धतीच बदलून टाकली. सॅम पित्रोदा यांनी दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक संवाद व्यवस्था मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आज आपण डिश टीव्ही किंवा डीटीएच वापरतो.

0: हे तंत्रज्ञान उपग्रहांवर आधारित आहे. पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेले उपग्रह टीव्ही संकेत ग्रहण करून पुन्हा पृथ्वीवर पाठवतात. यामुळे जगातील कोणत्याही भागातील कार्यक्रम आपण पाहू शकतो. आज तर इंटरनेटमुळे स्मार्ट टीव्ही आले आहेत. आता टीव्हीवर केवळ चॅनलच नाहीत तर यूट्यूब, चित्रपट, ऑनलाईन वर्ग आणि व्हिडिओ कॉल्सही करता येतात. भविष्याचं टेलिव्हिजन कसं असेल? वैज्ञानिक आता अशा स्क्रीनवर संशोधन करत आहेत ज्या दुमडता येतील, भिंतीसारख्या मोठ्या असतील किंवा हवेतच त्रिमितीय चित्र दाखवतील. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या मदतीने टीव्ही आपली आवड ओळखून कार्यक्रम सुचवतो. भविष्यात कदाचित आपण टीव्हीमध्ये प्रवेश केल्यासारखा अनुभव घेऊ शकू. तर श्रोते हो, एका छोट्याशा प्रयोगातून सुरू झालेला टेलिव्हिजनचा प्रवास आज स्मार्ट युगापर्यंत पोहोचला आहे. विज्ञानाने माणसाला केवळ माहिती दिली नाही तर संपूर्ण जग एकमेकांच्या जवळ आणलं. आजचं वैज्ञानिक कोडं तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात अशाच एका वैज्ञानिक कोड्यासह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. जिज्ञासू रहा, विज्ञानाशी मैत्री करा आणि ऐकत रहा आकाशवाणी विज्ञान कट्टा. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
5: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
6: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
7: नाती जपण्या आयुष्यभराची,
8: परंपरा ही अधिक मासाची.
7: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
8: अधिक मास होणार आता अधिक खास.
7: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
8: 50% भरघोस सूट.
7: आजच भेट द्या
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
10: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
9: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
10: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
5: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
5: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
6: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
10: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
9: आपल्या दंडे सराफांचा.
10: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
9: शिवाय मजुरीवर 25% सूट.
10: महोत्सव 15 जून पर्यंत.
9: दंडे गोल्ड अँड डायमंड,
10: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
2: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. रसिक हो, हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक सुनील दत्त यांचा आज स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारं पडोसन चित्रपटातलं हे गीत आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर प्रादेशिक बातम्या काही क्षणातच.

0: ते श्री महन् मंगले शिवास्पदे शुकदे।
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरी
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
4: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
6: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे 7:10 झाली आहेत ऐकूयात प्रादेशिक बातम्या
7: आपल्याला
8: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट आता सविस्तर बातम्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला त्याचबरोबर व्यापार ऊर्जा तसंच प्रादेशिक

0: सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली, तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं. भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबियो यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले.
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश मस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतर

च्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाइम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं UPSC सांगितलं. सध्या OBC आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ OBC राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून OBC भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार OBC बाबतीत आंधळ आणि बहिर झालंय का, असा प्रश्न OBC नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी OBC मराठा समाज दाखल झाला तर OBC 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी OBC प्रश्नांची उत्तरं द्यावीत असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं 1,00,000 रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 जणांपैकी 2 जण थोडक्यात बचावले असून 1 मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर।

0: त्यांच्या जयंतीनिमित्त अवशायिका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537°6' अर्थात 558 kHz. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज सोमवार दिनांक 25 मे. श्रोते हो, अयोध्येचा राजा हा बोलपट 1932 साली प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेते अभिनेत्रींचं जितकं योगदान आहे, गायक संगीतकारांचं जितकं योगदान आहे, त्याचप्रमाणे गायिकांचंही योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज सोमवार दिनांक 25 मे मराठी भावगीतं, चित्रपटगीतं आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी आपला अमीट असा ठसा उमटवला, त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका ललिता फडके यांचा आज स्मृतिदिन. श्रोते हो, ललिता फडके यांनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडून गिरवले. त्यांनी गीतरामायणातली कौसल्येची सगळी गाणी गायली होती. 1948 सालचा शहीद नदिया के पार, विद्या, सिपहिया यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांसाठी, तसंच चिमण्यांची शाळा, जन्माची गाठ, जशास तसे, प्रतापगड, माझं घर, माझी माणसं, माय बहिणी, रानपाखरं, वंशाचा दिवा इत्यादी मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं होतं. आज ललिता फडके यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना ही भावपूर्ण आदरांजली. आपण जाणून घेतलं दिनविशेष.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537 अंश 6 मीटर सरतात 558 किलोहर्ट्झवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे 103 अंश 6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती ह्या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब वरती ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
0: नाही.
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो. आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं.
0: बरोबर.
1: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काही तर त्याचे
0: मनामध्ये
1: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तुम्ही

0: फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात, पण तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत. मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला. मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं व्यासपीठ आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात. त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना. लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं,
0: त्यांनी ऑनलाइन थ्रेजचा वापर करायचा
1: आहे. मला विचारायचंय की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रँडम आहे, शहरात पण आहे खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामध्ये 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे, 45% लोक, त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आता जे आपले डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम, ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा,
0: आणि ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला, QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे देतात, तो काय QR कोड पाठवतो, आपल्याला काय वाटतं तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय तरी इथे QR कोड वरती पिन नंबर टाका तुम्हाला पैसे मिळून जातील, पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर, आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: हा, OTP शेअर नाही, QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा,
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे ओलेक्स वरती ते जातात, ओलेक्स वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचं असतं, मग सायबर गुन्हेगार करून तुम्ही घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो, आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 1-10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड

0: त्याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत. मग क्यू आर कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आणि ज्यावेळेला ते पैसे तुमच्या अकाउंट मध्ये त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेला विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर. पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची.
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असतील तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल्स भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-800 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून एफएम 101.4 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप्लिकेशनवर. आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र.
1: स्पेक्ट्रम कार्यक्रमात कलादर्शन अंतर्गत आपण ऐकणार आहोत संबळवादक युवा कलाकार मोहिनी भुसे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. येत्या बुधवारी सकाळी 8:30 कार्यक्रम स्पेक्ट्रम. सादर करते कृष्णा शिंदे.
0: आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम
2: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी नाशिकमध्ये भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ लोटस हॉस्पिटल भाविक नगर कुसुमाग्रज स्मारकाजवळ गंगापूर रोड नाशिक. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
5: नमस्कार
4: सर. मागच्या भागामध्ये पोट साफ न होणे, मलावस्तंभ याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली. कशामुळे ते होतं हे आपण ऐकलं, आता उपचार कसे केले जातात याबद्दल सांगा.
5: कसं आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये मलावस्तंभ म्हणजे पोट साफ न होणं हे लक्षण दिसू शकतं. मग तो विष्टब्दा जीर्ण नावाचा आजार असू देत.

आता जे ग्रहणी असू देत, उदावर्त सारखे व्याधी असू देत, किंवा वयोमानानुसार वात वाढत जाऊन आतड्यांना कोरडेपणा येणं आणि त्याच्यामुळे पोट साफ न होणं अशा प्रकारची लक्षणं असू देत. तुमच्या आहार विहाराचा, अग्नीची पचनशक्ती कमी झाल्याचा या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू आतड्यांची हालचाल मंदावते, वात खाली सरकणारा असतो, वाताची अनुलोम गती असते, त्याच्यामुळे अन्नभाग किंवा मलभाग हा खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्या वेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, दोन दोन दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो, वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे हे का होतं हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात, पोट साफ होणारी औषधं, की आज घेतले औषध आणि उद्या पोट साफ झालंय अशा औषधांना

0: हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्या वेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, दोन दोन दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो. वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे हे का होते हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात. पोट साफ होणारी औषधे की आज घेतले औषध आणि उद्या पोट साफ झालंय अशा औषधांच्या रुग्ण शोधात असतो. म्हणजे कसं आहे, रुग्ण आधी एक चमचा औषध घेऊन त्याचं पोट साफ होत असतं, नंतर एक दीड वर्षांनी दोन चमचे घ्यावं लागतं तरी पोट साफ होत नाही. ही औषधं जी रेचक औषधं असतात, ही औषधं आतडी पिळवटून शौचाला करणारी असतात आणि त्याच्यामुळे आज औषध घेतले उद्या पोट साफ होते पण त्याच्यामुळे आजार बरा झालाय का? आतड्यांची हालचाल जी मंदावलेली आहे, वाताची गती व्यवस्थित नाहीये, आतड्यांना कोरडेपणा आलेला आहे त्याच्यामुळे पोट साफ होत नाहीये, ही जी कारण मीमांसा आहे, जी कारण परंपरा आहे ती तशीच राहते. तुम्ही फक्त औषध घेऊन, रेचक औषध घेऊन आतडी पिळवटून शौचाला झाल्यामुळे काय होतं, हळूहळू उलट आतड्यांचा कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार कोणत्या कारणांमुळे त्याचा आजार आहे ह्याचा विचार करून प्रॉपर आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं असतं. तर मलावा स्तंभाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. 8-10 प्रकारचे पेशंट असतील ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, सगळ्यांना आपण एकच आयुर्वेदिक औषध देऊ किंवा एकच गोळी देऊ किंवा चूर्ण देऊ असं नाहीये. प्रत्येक रुग्णानुसार त्याचं औषध बदलत राहतं. त्यामुळे पोटातले औषध, वात शमन करणारी औषधं, वाताची गती अनुलोम करणारी, नॉर्मल करणारी औषधं, आतड्यांचा कोरडेपणा कमी करणारी, अग्नीची पचनशक्ती वाढवणारी, आतड्यांचं सारं किट्ट विभाजन सुधारणारी औषधं करणं गरजेचं असतं. तर हे कॉन्स्टिपेशन हे कायमस्वरूपी बरं होतं, नाहीतर हे 40-50 नंतर 60 नंतर प्रचंड त्रासदायक होतं. रुग्णाला पोट साफ होण्याशिवाय दिवसभर दुसरं काही सुचत नाही. पोट कधी साफ होतं यासाठी फक्त तो औषधांच्या शोधात राहतो आणि उलट प्रॉब्लेम वाढत जातात. ओरल मेडिसिन बरोबर पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्मा उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. स्पेसिफिकली बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो कारण वातामुळे कोरडेपणा वाढतो तो कमी होण्यासाठी निरोग बस्ती असू दे, स्नेह बस्ती, तेलाचे बस्ती याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोट साफ होत नाहीये म्हणून तात्पुरते उपचार न करता आपल्या प्रकृतीनुसार काय कारण आहे त्यानुसार प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप महत्वाचं आहे.
1: मला वाटतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी नाशिकमध्ये भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ लोटस हॉस्पिटल, भाविक नगर, कुसुमाग्रज स्मारकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-20-23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आकाशवाणी नाशिक. आता आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम
4: सादर आहे. अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा. प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स, व्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: गुड मॉर्निंग.
6: गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज काय एवढ्या सकाळी फोन?
5: माझं स्टेटस पाहिलेलं दिसलं नाही म्हणून म्हटलं तुला फोन करून सांगावं की बघ म्हणून.
6: अच्छा अच्छा. ए पण आज काय विशेष आहे?
5: अगं विशेष काय विचारतेस, कालची आपली कांकरिया ज्वेलर्स कडची खरेदी
6: कमाल ग, काय इंटरेस्टिंग होती की नाही.
5: अगं त्याचेच फोटो टाकलेत.
6: अच्छा.
5: तुला सांगते इतके लाईक्स आणि कमेंट्स आलेत म्हणून सांगू,
6: म्हणून कळी जरा जास्तच खुललेली दिसते. आणि हो ग, काय धम्माल केली आपण, कसल्या भारी मैत्रिणी आहेत ग तुझ्या, आणि अगदी चुजी सुद्धा, काय चोखंदळ खरेदी करत होत्या.
5: अगं त्यातल्या त्या बघितल्या ना, एकीला काय तर टेम्पल ज्वेलरी मध्ये इंटरेस्ट, एकीला काय तर कलकत्ता मध्ये इंटरेस्ट, आणि हिला रजवाडी पाहिजे तर तिला रिअल डायमंड. आणि त्यातल्या त्या दोघी पाहिल्या ना किती हट्टी होत्या.
6: ए कोण ग कोण?
5: अगं त्याने का, रजनी आणि रुता. अगं त्यांना मशीन प्रेस मधले दागिने नकोच होते, त्यांना ते कारागिरांनी हाताने तयार केलेले दागिने हवे होते, मीना वर्क वाले. पण कांकरियांकडे सगळं रेडी होतं आणि भरपूर कलेक्शन देखील होतं, त्यामुळे मस्त खरेदी झाली सगळ्यांची.
6: म्हणजे बघ ना, हाऊस पण भागली आणि इन्व्हेस्टमेंट पण झाली आणि मिरवायला मिळणार ते वेगळं.
5: तुला सांगते, काल कांकरियांचं शोरूम पहिल्यांदाच पाहिलं होतं, म्हणजे मी पण आणि त्यांनी. दोन मजली प्रशस्त शोरूम, तिथली थीम, प्रसन्न वातावरण, सोन्या चांदीच्या कलात्मक वस्तूंची खास मांडणी आणि भेट वस्तूंची रेलचेल, डोळे दिपून गेले ग आमचे.
6: बघ ना, आणि तिथला कर्मचारी वर्ग पण एकदम नम्र. नम्र आणि तत्पर होता की नाही. तुझ्या चोखंदळ मैत्रिणींना त्या म्हणतील तसे दागिने दाखवत होता
5: अगदी न कंटाळता.
6: हो ना. आणि आपल्याला

0: खरेदी करून दुकानातून बाहेर पडेपर्यंत छान सर्व्हिस दिली की नाही सगळ्यांनी.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघ ना, आपल्याला पार्किंगला प्रशस्त जागा देखील मिळाली.
0: हो ग बाई, तो एक मोठाच प्रॉब्लेम झालाय बरं का ग.
1: अगं त्यामुळेच आता काही जणी माझ्या मैत्रिणी ना त्यांच्या घरच्यांना घेऊन पुन्हा जाणार आहेत त्यांच्याकडे अधिक मासाची अधिक खरेदी करायला, वाणाच्या वस्तू घ्यायला. आणि आता मी पण ठरवलंय आईसाठी आता अधिकाची साडी घ्यायची ना मला, ती पण तिकडूनच घेईन म्हणतीये.
0: म्हणजे मला कळलं नाही ग, आईला साडी घ्यायची आहे पण अधिकाची म्हणून?
1: हो, ती पण आपली एक खूप छान परंपरा आहे बघ. या अधिक महिन्याच्या निमित्ताने विवाहित मुली आपल्या आईची पाद्यपूजा करतात आणि तिची साडी चोळी देऊन ओटी भरतात.
0: किती छान रिवाज आहे ग हा. पण काय ग, एरवी आईची ओटी मुली भरत नाही, मग अधिकातच का भरत असतील?
1: मला वाटलंच तू हा प्रश्न विचारशील. अगं एरवी आईची आणि सासूची ओटी मुली भरत नाहीच, पण अधिक मास हा पुण्यकर्म कमवण्याचा महिना आहे. त्यामुळे ज्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला सासरी पाठवून जो महान त्याग केलेला असतो तिच्या समर्पित भावनेविषयी या निमित्ताने लेकीकडून आदरभाव व्यक्त केला जातो.
0: खरंय ग, प्रत्येक आईच्या या त्यागाला सलाम आहे बाई. जी आई जन्म देते, संस्कार करते, अगदी अभ्यासापासून ते नाती जपण्यापर्यंत सगळी शिकवण आपल्या मुलीला देते, तिचा सन्मान व्हायलाच हवा. आणि बघ ना, यावरच आपण मुली आपल्या संसाराची घडी उत्तम बसवतो.
1: अगदी खरंय.
0: म्हणजे अधिक मासात जावयाच्या मानपानासारखाच लेकीनं आईचा केलेला हा सन्मानच म्हणावा लागेल.
1: खरंय. आता बघ ना, माझे लेख जावई येतात, मग आता आईला पण बोलून घेईन म्हणतीये आणि सगळेच जाऊ मग खरेदीला.
0: आणि तुझी लेख पण तुला साडी घेईलच की ग? मग कधी प्लॅन करताय?
1: लवकरच. जावयाला दान द्यायच्या चांदीच्या वस्तू, लेकीसाठी ज्वेलरी आणि आईच्या आणि माझ्या साड्या आता एकाच ठिकाणी.
0: म्हणजे कांकरे ज्वेलर्स कडे.
1: आधी स्टेटस बघा माझं.
0: हो हो हो, नक्की बघते. सगळी कामं सोडून आधी फोटो बघते.
1: मग काय तर,
0: बर आता फोन ठेवायचा का मग?
1: हो येस, बाय
0: बाय.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: होता अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा. प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक. संपर्क 9673610006. सहभाग पल्लवी कुलकर्णी आणि किशोरी केणीकर.
3: संकल्पना आणि निर्मिती नंदन दीक्षित. आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण आपण ऐकतोय. आता आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम
4: सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण वेगवेगळ्या समाजामधल्या लोकांसाठी काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, त्यांच्या प्रती आपण आपलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो आणि याच अनुषंगाने आत्ता मागच्या वर्षी आपण शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम केला होता. याही वर्षी आपण तो कार्यक्रम पुन्हा करतोय, तर आज त्याचबद्दल चर्चा करूयात. नेमका यामागचा उद्देश काय आहे, हा कार्यक्रम कधी असणार आहे याबद्दल सांगा.
2: सो शिक्षक

0: शिक्षक हो तुमच्यासाठी असं हे या कार्यक्रमाचं नाव आहे मॅडम. 30 मे 2026 रोजी आपण हा कार्यक्रम दादासाहेब दरोडे सभागृह इथे संध्याकाळी 4:30 ते 8:30 हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. आता 30 मे 2025 रोजी सुद्धा आपण हा कार्यक्रम केला होता. आत्ताचं हे त्याचं दुसरं वर्ष आहे. मूळ कार्यक्रमाचा गाभा काय आहे तर मी गेली 25 वर्ष भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने वाढत गेली, काय इकॉनॉमीमध्ये ग्रोथ झाली, सर्व्हिस सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टरने इकॉनॉमीमध्ये कशी ग्रोथ केली, मॅन्युफॅक्चरिंग हा भारताच्या विकासाचा पुढचा पाया कसा असणार आहे, गेल्या 15-20 वर्षात भारतानं नवनवीन उच्चांक कसे गाठलेले आहेत, याच्याबद्दल वेळोवेळी वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्सशी किंवा मला भेटणाऱ्या व्यक्तींशी सल्लामसलत करत आलेलो आहे. हा देखील एक शिक्षणाचाच भाग आहे असं मला वाटतं. आणि ज्या इकॉनॉमी बद्दल मला भरभरून बोलायला आवडतं त्या इकॉनॉमीचा खरा पाया कोण असेल किंवा ती अर्थव्यवस्था ज्याची जडणघडण ही खरी कोणाकडून होत असेल तर ती शिक्षकांकडून होते असं मला मनापासून वाटतं. आता ही शिक्षक मंडळी प्रत्येक विद्यार्थ्याला इनडायरेक्टली डायरेक्टली इकॉनॉमी बद्दलचं बाळकडू ज्या पद्धतीने देतात आणि ती इकॉनॉमी वाढवण्याचा योग्य पद्धतीने ग्रो करण्याचा तो विद्यार्थी त्याच्या करिअरच्या आस्पेक्टने जसा प्रयत्न करतो म्हणजेच याची खरी वाट ही शिक्षणातून आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून त्या शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठीचा कार्यक्रम शिक्षक हो तुमच्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा जर का शिक्षक असाल मग क्लास मध्ये, शाळेमध्ये प्रायमरी टीचर, सेकंडरी टीचर, अगदी कॉलेजमध्ये सुद्धा जर तुम्ही शिक्षक म्हणून प्रोफेसर म्हणून काम करत असाल तर शिक्षक हो तुमच्यासाठी हा क्रिसेंटनी आयोजित केलेला कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे. 30 मे रोजी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे. इथे प्रवेश विनामूल्य आहे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असण्याचं ID कार्ड बरोबर बाळगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा इथे येण्यासाठी जरूर रजिस्टर करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. वाणी सर, जसं आता तुम्ही म्हणालात की शिक्षक हा पाया आहे ज्यांच्यामुळे पुढची पिढी घडते आणि त्यांचा गौरव होणं गरजेचं आहे, याबाबत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला घडवतो तेव्हा तो परिपूर्ण असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मग तो परिपूर्ण असण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या तुम्ही या कार्यक्रमातून देणार आहात का?
0: 100% तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे मॅडम की कुठलीही व्यक्ती, मग तो शिक्षक असेल किंवा शिक्षक इतर वर्ग असेल, हा परिपूर्ण असणं गरजेचं असतं. म्हणजे जीवनात परिपूर्णता कधी येते, शिक्षण हे आयुष्याची शिजोरी आहे, त्याबद्दल कुठलाही डाऊट किंवा सेकंड थॉट नाहीये. त्याचबरोबर करिअर आस्पेक्टने, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक या सगळ्या बाबींवर आपण आघाडीवर असणं किंवा हळूहळू टप्प्याटप्प्याने आपली ग्रोथ होणं हे तितकंच गरजेचं आहे. आता शिक्षकांना जर आपण पीसी सेंटरला घेतलं, कारण आपण शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाबद्दल बोलत आहोत, तर शिक्षक वर्ग हा ऍक्च्युली वेगवेगळ्या कामातून पिचलेला आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतं. पिचलेला याचा अर्थ त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे मुलांना शिकवणं ही सामाजिक जबाबदारी ते पेलवतातच आहे, अर्थात त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण तरीही ते त्याचं भान न ठेवता आउट ऑफ बॉक्स जाऊन मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून अगदी आत्ताचा विषय घेतला तर जनगणना करणे हे देखील शिक्षकांना काम करायला लागतं. किंवा इलेक्शन्स असतात भारतात, तर त्या इलेक्शनमध्ये बऱ्याचदा शिक्षकांचा रोल देखील इलेक्शन ड्युटीसाठी महत्वाचा असतो. सो अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर शिक्षक वर्ग हा लढत असतो. तर मला कुठेतरी मनोमनी असं कायम वाटतं की त्याचबरोबर त्यांची आर्थिक घडी देखील व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. आता असं जेव्हा मी म्हणतो की आर्थिक घडी असणं व्यवस्थित आहे तर बेसिकली याचा बॅलन्स कसा साधता येईल आणि त्यांचं फ्युचर प्लॅनिंग कसं करता येईल, शिक्षकांचं फ्युचर प्लॅनिंग म्हणजे फायनान्शियल फ्युचर प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, तर हे कसं असलं पाहिजे याच्यासाठी देखील संकल्पना तिथे मांडण्यात येणार आहेत. आज साधारण भारताचा विचार केला तर 92 लाख शिक्षक वर्ग काम करतो, यातलं फायनान्शियल फ्री झालेला शिक्षक हा किती आहे अशी जर मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर तो हार्डली 7-8 लाख शिक्षक वर्ग आहे. म्हणजे पर्सेंटेज हे खूप मोठं आहे आणि ह्या शिक्षकांना त्यांच्याही फॅमिलीच्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत. जसं देशाच्या काही जबाबदाऱ्या या शिक्षकांना सोशल आस्पेक्टने सांभाळायला लागतात, तसंच त्यांची कुटुंबाची आर्थिक जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे आणि ती जबाबदारी

0: योग्य पद्धतीने पेलवता यावी, नवनवीन इन्व्हेस्टमेंटचे पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध असावे, त्याची मांडणी त्यांना योग्य पद्धतीने करता यावी, याचं डिटेल डिस्कशन या कार्यक्रमात मी स्वतः करणार आहे. तर कुठल्याही शिक्षकाने हा कार्यक्रम मिस करू नये. शिक्षक हो तुमच्यासाठी. सो 30 मे 2026 रोजी येताना प्रत्येक शिक्षकाने तो शिक्षक असल्याचा पुरावा असणं मात्र कंपल्सरी आपण केलेलं आहे. कार्यक्रमासाठी रजिस्टर करायचंय, त्याच्यासाठीची लिंक आणि नंबर मी सगळीकडे फ्लोट केलेले आहेत सगळ्या सोशल मीडियामध्ये. रेडिओच्या माध्यमातून देखील आपण ते करत आहोत. शिक्षकांनी तिथे यावं, स्वतःचं आयडी दाखवावं, कार्यक्रमात एंटर करावं. साधारण 4:30 वाजता ह्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. 8:30-9 पर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि कार्यक्रमाची सांगता ही सुरुची भोजनाने होणार आहे. सो कार्यक्रम हा वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेला आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण प्रत्येक शिक्षकाने जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हा.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणी शिक्षकी पेशामध्ये काम करत असेल, मग ते क्लासेसचे शिक्षक असू देत किंवा शाळेचे शिक्षक असू देत किंवा कॉलेजचे शिक्षक असू देत, कोणीही जे शिक्षक आहेत ते या समारंभामध्ये सहभागी होऊ शकतात. क्रिसेंटनी आयोजित केलेला समारंभ 30 मे रोजी 4:30 दादासाहेब बरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे शिक्षक हो तुमच्यासाठी. यामध्ये सर्व शिक्षकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि शिक्षक असल्याचं आयडी प्रूफ जवळ बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन साठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-55-33 पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटूयात लवकर. या शिक्षक हो तुमच्यासाठी.

0: प्रसाद सावकार यांच्या स्वरामध्ये पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं हे पद आपण ऐकलं. संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. रसिक हो, आज सोमवार आहे त्यात आज गंगा दशहरा आहे. हा योगायोग आहे. हिंदू धर्मातला अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा असा हा सण आहे. याबद्दल एक अशी कथा सांगितली जाते की भगीरथ राजा यांनी अश्वमेध यज्ञ मांडला होता आणि त्या यज्ञातला घोडा हरवल्यानं सगर राजांच्या 60,000 पुत्रांनी पृथ्वी खोदून शोध सुरू केला. शेवटी त्यांना घोडा कपिल मुनी यांच्या आश्रमात दिसला. संशयामुळे त्यांनी कपिल मुनींचा अपमान केला आणि त्यामुळे क्रोधित होऊन कपिल मुनींनी आपल्या सर्व शक्तीने त्या सर्वांना भस्म केलं. आणि मग अनेक पिढ्यांनी तप केलं मुक्तीसाठी आणि अखेर राजा भगीरथ यांनी कठोर तपश्चर्या करून देवी गंगेला पृथ्वीवर आणण्याची विनंती केली. गंगेचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करणार नाही म्हणून भगवान शिवशंकरांनी आपल्या जटांमध्ये गंगेला धारण केलं आणि त्यानंतर पृथ्वीवर सोडलं. अशा प्रकारे गंगेचं अवतरण झालं आणि मग त्या सगर पुत्रांना मोक्ष प्राप्त झाला अशी कथा मानली जाते. आणि मग या घटनेच्या स्मरणार्थच आजचा हा गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. अशी छानशी गाणी आपण ऐकणार आहोत. त्याआधी काही जाहिराती.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट आहे.
5: अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ.

0: जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगलसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
7: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा.
8: आपल्या दंडे सराफांचा
7: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी.
8: शिवाय मजुरीवर 25% सूट.
7: महोत्सव 15 जून पर्यंत.
8: दंडे गोल्ड अँड डायमंड,
7: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
9: मघाशी मी म्हटल्याप्रमाणे गंगा दशहरा आज आपण साजरा करतोय. आपल्या गावातली नदी आपली जीवनदायिनी आहे, तिचं पावित्र्य आपण राखायला हवंय, तिची स्वच्छता आपण करायला हवी आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आता आणखीन एक छानसं गाणं गीतधारा कार्यक्रमातलं येत आहे. अरुंडाते यांच्या आवाजातलं शंकर वैद्य यांची ही भावरचना आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे.

0: अरुण दाते यांच्या स्वरामध्ये शंकर वैद्य यांची ही भावरचना आपण ऐकलीत. अशा गंगेच्या सोबतीनं आठवणींना उजाळा देणारं असं हे गाणं गीतधारा कार्यक्रमात आपण ऐकलं. आता काही क्षणांची विश्रांती घेऊयात, पुन्हा परत येऊयात.
1: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
2: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
2: टकले बंधू सराफ. सराफ बाजार नाशिक.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट
6: atmamalikonline.com.
7: नाती जपण्या आयुष्यभराची
8: परंपरा ही अधिक मासाची.
7: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
8: अधिक मास होणार आता अधिक खास.
7: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
8: 50% भरघोस सूट.
7: आजच भेट द्या
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
10: आत्मा मालिक ये.
0: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
11: आपल्या दंडे सराफांचा,
0: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
11: शिवाय मजुरीवर 25% सूट.
0: महोत्सव 15 जून पर्यंत.
11: दंडे गोल्ड अँड डायमंड,
0: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
11: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
12: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
11: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
12: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
11: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
12: यासाठी तुमची वाट बघतोय
11: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
12: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
13: रसिक हो, गीतधारा कार्यक्रमातलं आता शेवटचं गाणं आपण ऐकणार आहोत. नदीच्या साक्षीनं नदी किनारी बसल्यानंतर आपल्या मनातल्या भावना व्यक्त होतात त्या गीतातून, असंच हे गाणं आहे. अमेय दाते यांच्या स्वरातलं नागदे

0: रसिक हो, हा होता आजचा गीतधारा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. एक आठवण करून देतोय,
1: शेतकरी बंधूंनो, काहीच दिवसांमध्ये आपल्याकडे मान्सूनचे वारे वाहणार. त्याआधी मात्र शेतकरी बंधूंना बरीच तयारी करून घ्यावी लागते, जशी जमीन आणि जलव्यवस्थापन. तर हाच महत्वाचा विषय आपण घेतला आहे येत्या 26 मे ला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा. मान्सून पूर्व जमीन आणि जलव्यवस्थापनाची शेतकरी बंधूंनी घ्यायची काळजी. आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत प्राध्यापिका रसिका सुर्वे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 26 मे ला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-2773 आणि 295-0772. करा मग फोन हॅलो किसान वाणी.

आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण आपण ऐकतोय. आता आपण प्रवेश केलाय आमच्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमामध्ये. रसिक श्रोते हो नमस्कार. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा कार्यक्रम, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, आज

गंगा दशहरा आहे आणि त्यानिमित्तानं भारतीय संस्कृतीत गंगा मातेचं स्थान अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. पापांचा नाश करणारी, जीवनाला पावित्र्य देणारी अशी ही गंगेची महती आहे, आपल्या पुराणांमध्ये वर्णिली आहे. राजा भगीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगा पृथ्वीवर अवतरली आणि त्या स्मरणार्थ आजचा हा दिवस साजरा केला जातो. अशीच काहीशी गाणी मी निवडली आहे, तीच आपण ऐकणार आहोत. पहिलं गाणं येतं आहे

रसिक श्रोते हो, अशी ही गंगा माता तिच्या आगमनानं घर आणि मन दोन्हीही पावन झाल्याची भावना व्यक्त करणारं असं हे अवीट गोडीचं गाणं होतं. रेखा डावजेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं संथ वाहते कृष्णा माई या चित्रपटातलं दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. रसिक हो, नदी म्हणजे सतत वाहणारं जीवन आहे. ती कधी आईसारखी माया करते तर कधी दुःख वाहून नेणारी आपली सखी बनते. अशी ही जीवनातलं पावित्र्य आणि सातत्याचं प्रतीक असलेली गंगा मैया आणि तिच्यावर अशी ही गाणी मनाला शांत करतात आणि मोहून टाकतात. असंच एक गाणं आहे थोरातांची कमला या चित्रपटातलं, उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं. कवी संजीव यांची रचना आहे, दत्ता डावजेकर यांचं संगीत आहे.

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत आपण ऐकलं. थोरातांची कमला चित्रपटातल्या गीताला संगीत दत्ता डावसेकर यांचं होतं. मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेतोय आमच्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमामध्ये. काही क्षणांची विश्रांती घेतोय, पुन्हा परत येतोय.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: स्पेक्ट्रम कार्यक्रमात कलादर्शन अंतर्गत आपण ऐकणार आहोत संबळवादक युवा कलाकार मोहिनी भुसे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. येत्या बुधवारी सकाळी 8:30 वाजता कार्यक्रम स्पेक्ट्रम. सादर करते कृष्णा शिंदे.

म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम आपण ऐकतोय. नदी अमुची जीवनधारा, तिच्यामुळे हिरवी दुनिया सारी, स्वच्छ ठेवू तिचे पाणी, हीच आपल्या भवितव्याची कहाणी. असं म्हणत आपण नदीची स्वच्छता करणार आहोत ही सगळी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आजचा हा दिवस तरच साजरा होणार आहे. या नदीच्या साथीनं खूप साऱ्या आठवणी मनात जपल्या जातात, असंच तरल भावनेचं एक गाणं आहे जे आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे, एन दत्ता यांचं संगीत आहे. प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं हे गीत आहे, ऐकूयात.

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना.

तुझी माझी प्रीत या चित्रपटातलं आशा भोसले यांचं हे गीत आपण ऐकलं, तर जगदीश खेबुडकर यांचं गीत होतं, एन दत्ता यांचं संगीत होतं. आता एक आठवण करून देतोय. स्पेक्ट्रम कार्यक्रमात कलादर्शन अंतर्गत आपण ऐकणार आहोत संबळवादक युवा कलाकार मोहिनी भुसे यांची पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. येत्या बुधवारी सकाळी 8:30 कार्यक्रम स्पेक्ट्रम. सादर करते कृष्णा शिंदे. आकाशवाणी नाशिक केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय. म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतोय. आज गंगा दशहरा आपण साजरा करतोय. पवित्र सण आहे. श्रद्धा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा असा हा सण आहे. या पावन दिवशी आपण सगळ्यांनी नदी

स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूयात. नदीमध्ये कचरा, प्लास्टिक किंवा पूजेचं साहित्य जाणार नाही याची दक्षता घेऊयात. जलस्रोतांचं संरक्षण करून आपली प्रत्येकाची ही जबाबदारी मानूयात. स्वच्छता, पाण्याची बचत आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश घराघरात पोहोचवूयात. स्वच्छ नदी, समृद्ध जीवन हेच ब्रीद अंगीकारून निसर्ग संवर्धनासाठी हातभार लावूयात. चला आपण सगळे मिळून शपथ घेऊयात, नदी स्वच्छतेचा संदेश देऊयात. स्वच्छ नदी, निरोगी जीवन यातच दडलंय आपल्या देशाचं भविष्य महान. आणि आता जाता जाता हे गाणं आपण ऐकणार आहोत. डेबू या चित्रपटातलं हे लोकप्रिय गाणं आहे, आपल्या सगळ्यांच्या आवडीचं. बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या युगलस्वरातलं, अनंत केळकर यांचं गीत आहे, अशोक पत्की यांचं संगीत आहे. कार्यक्रमाची सांगता करणारं हे गाणं आहे.

रसिक हो, नदी आणि आपलं जीवन यांचं अतूट असं नातं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. आपल्या मानवाच्या संस्कृतीचा उगमच मुळी नदीकाठी झालाय आणि पाणी ही आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे. आपल्याला पिण्याचं, शेतीसाठी, उद्योगांसाठी पाणी आवश्यक असतं. अशा या नदीमुळे शेती फुलते, अन्नधान्य तयार होतं आणि अनेकांना रोजगार देखील मिळतो. नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नाहीये, तर ती आपल्या जीवनाची आधाररेषा आहे. नदी जपली तर आपलं भविष्य सुरक्षित राहणार आहे. याच नोटवर आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय.

0: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. आता एक आठवण करून देतोय.
1: शेतकरी बंधूंनो, काहीच दिवसांमध्ये आपल्याकडे मान्सूनचे वारे वाहणार. त्याआधी मात्र शेतकरी बंधूंना बरीच तयारी करून घ्यावी लागते, जशी जमीन आणि जलव्यवस्थापन. तर हाच महत्वाचा विषय आपण घेतला आहे येत्या 26 मे ला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा. मान्सून पूर्व जमीन आणि जलव्यवस्थापनाची शेतकरी बंधूंनी घ्यायची काळजी. आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत प्राध्यापिका रसिका सुर्वे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 26 मे ला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसानवाणी.
0: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. आता सकाळचे 9 वाजलेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
6: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं तसं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14-16% मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये, पण मल्टीपदरचे माळा येतात. पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची

0: असेल तर मी आधी सांगितलं असं, एका बाजूच्या तीन पदरांवरती दोन पदकं, एका बाजूच्या तीन पदरांवर एक पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळीमणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळीमणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी, आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळाचा विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळाचा विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, जीएसटी मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
1: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
0: म्हणजे मी म्हंटल असं, जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला, जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्यानी किमती वाढणार. लाखीमणी हा पूर्वीचा प्रकार होता, आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय, त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखीमणी केलात तर खूप वजन कमी होईल, कारण त्याच्यावरती तो पापुद्रा चढवलेला असतो, पण आता लाखीमणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मण्याचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
1: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठीमणी माळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र, सकाळचे 9:05 झाली आहेत. आता विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकणार आहोत काही क्षणातच.

FM 101.4 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. सकाळचे ठीक 10 वाजलेत. सदाबहार मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम गीतभारती काही क्षणातच.

0: शेतकरी बंधूंनो, काहीच दिवसांमध्ये आपल्याकडे मान्सूनचे वारे वाहणार. त्याआधी मात्र शेतकरी बंधूंना बरीच तयारी करून घ्यावी लागते, जशी जमीन आणि जल व्यवस्थापन. तर हाच महत्वाचा विषय आपण घेतला आहे येत्या 26 मे ला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा. मान्सून पूर्व जमीन आणि जल व्यवस्थापनाची शेतकरी बंधूंनी घ्यायची काळजी. आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत प्राध्यापिका रसिका सुर्वे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 26 मे ला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसान वाणी.
1: गीतभारती कार्यक्रमातलं पहिलं गाणं आपण ऐकणार आहोत. वंदना विटणकर यांची ही भावरचना आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये. संगीतकार श्रीकांत ठाकरे.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये वंदना विटणकर यांची ही भावरचना आपण ऐकली. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. गीतभारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आता छोटीशी विश्रांती घेतोय, पुन्हा परत येतोय.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: नाती जपण्या आयुष्यभराची
1: परंपरा ही अधिक मासाची
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
1: अधिक मास होणार आता अधिक खास
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
1: 50% भरघोस सूट
0: आजच भेट द्या
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
3: कांकरिया ज्वेलर्स व्रजभूमी उंटवाडी नाशिक
4: दसवीं के बाद क्या करेगा आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर इसके लिए क्या करना पड़ेगा एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर
4: बिल्कुल सही आत्मा मलिक एनडीए एकेडमी 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी
6: विजिट आत्मा मलिक online.com
7: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
2: आपल्या दंडे सराफांचा
7: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
2: शिवाय मजुरीवर 25% सूट
7: महोत्सव 15 जून पर्यंत
2: दंडे गोल्ड अँड डायमंड
7: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर
8: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे मराठी मीडियम सेमी इंग्लिश इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई तो देरी क्यों आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं बेस्ट स्कूल बेस्ट फीचर्स और कम फीस बस चॉइस आपको करनी है आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण एडमिशंस ओपन आत्मा मालिक ये
0: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर
9: नीट जेई की तयारी कर रहे हो आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है वो भी स्कॉलरशिप के साथ बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा अधिक जानकारी के लिए भेज दे
6: आत्मा मालिक online.com आत्मा मालिक ये
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा
3: कांकरिया ज्वेलर्स व्रजभूमी उंटवाडी नाशिक
10: आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र गीतभारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय या पुढचं गाणं येत आहे आशा भोसले यांच्या स्वरातलं मधुकर जोशी यांचं संगीतकार आहेत श्रीनिवास खळे

0: गीतभारती हा कार्यक्रम आपण ऐकतोय. छोटीशी विश्रांती घेतोय, पुन्हा परत येतोय.
1: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
2: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
2: टकले बंधू सराफ, सराफ बाजार नाशिक.
3: नाती जपण्या आयुष्यभराची,
4: परंपरा ही अधिक मासाची.
3: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
4: अधिक मास होणार आता अधिक खास.
3: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
4: 50% भरघोस सूट.
3: आजच भेट द्या,
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन.com.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
0: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
0: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
0: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
0: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
0: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
0: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश

0: मीडियम या फिर CBSE, तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन।
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर,
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा।
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक।
3: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com। आत्मा मालिक ये।
5: अगे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
6: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
5: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
6: बाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
5: वडनेरे सराफ,
6: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
7: $10,00,000 लॉटरी मला, वाव,
8: फसल्या ऑफर्स पासून सावधान।
9: RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क रहा।
11: रसिक श्रोते, हो गीत भारती या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर। यानंतर प्रवीण दवणे यांची ही बालगीत रचना आहे, नंदू होनप यांच्या संगीतानं सजलेली। ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरात।

0: रसिक हो गीत भारती या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतोय. आता छोटीशी विश्रांती घेतोय, पुन्हा परत येतोय.
1: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
2: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
4: नाती जपण्या आयुष्यभराची
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
7: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
8: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
9: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
10: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्त्वाचं. रसयुक्त प्रमाणशीर रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शनिवारी सकाळी 7:55.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
11: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
11: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
11: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
11: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
7: आत्मा मालिक ये.
12: स्पेक्ट्रम कार्यक्रमात कला दर्शन अंतर्गत आपण ऐकणार आहोत संबळवादक युवा कलाकार मोहिनी भुसे यांची. पल्लवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत येत्या बुधवारी सकाळी 8:30 कार्यक्रम स्पेक्ट्रम. सादर करते कृष्णा शिंदे.
0: कार्यक्रमाची सांगता करणारं गाणं आता आपण ऐकणार आहोत.

0: तुझा जाणार नाही।
1: सुरेश वाडकर यांच्यासमवेत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. माझं घर माझा संसार या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. हा होता आजचा गीतभारती कार्यक्रम, आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

एक आठवण करून देतोय. आज संध्याकाळी 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात होणाऱ्या नागरी सन्मान सोहळ्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून कार्यक्रम संपेपर्यंत आम्ही करणार आहोत. आज संध्याकाळी 5 वाजता.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। दोपहर के 12 बजने वाले हैं, बस थोड़ी ही देर में हम समाचार प्रसारित करेंगे।
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपति भवन में वर्ष 2026 के पद्म पुरस्कार प्रदान करेंगी। समारोह में उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृहमंत्री अमित शाह भी उपस्थित रहेंगे। 2 पद्म विभूषण, 6 पद्म भूषण और 58 पद्मश्री सहित 66 अलंकरण आज दिए जाएंगे। हमारे संवाददाता ने बताया है कि शेष पद्म पुरस्कार समारोह के दूसरे चरण में प्रदान किए जाएंगे।
2: सरकार ने इस वर्ष कुल 131 पद्म पुरस्कारों की घोषणा की है। इनमें 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण और 113 पद्मश्री पुरस्कार शामिल हैं। पुरस्कार पाने वालों में
3: नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते। हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात। पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात। अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय। यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे। आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत। सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा।

0: श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.
1: श्रीमन महागणा.

वाटते हो. आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे अधर्व्य म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर भक्तीपर उपदेशपर वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी हेची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक दिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडस मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे किसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती

महत्वाचं आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाट बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगीसुई म्हणायला लागला आणि त्या नावानी तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबा आपल्याला सांगतात. ती तेगीसुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळसाळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे. ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना. हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले भागवतामध्ये व्यास महर्षींनी श्रोते वर्णन केले आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहितीये कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा हाच संदेश आपली पुराण आपल्याला देतात नाही का आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्याला

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का.

सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीभर पाणी ओता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे, आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली, आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर, आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटली पाण्याची प्यायला, आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा, त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळं झालं म्हणून, आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे, मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली, पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसं आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे, त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे, आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते, त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे, पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही झाडं तोडतोय, आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय, आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय, अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल, आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय, त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय, आज नळ 24 तास आहेत पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे, आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज

श्रोतेहो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोतेहो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाकुकुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्य कारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्राने वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्राने तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्राने तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्राने तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत.

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना कि हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते हो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगर पुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगर पुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेलं आहे. ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय. आणि म्हणून वर्णन केलं आरेमध्ये.

अंशुमन राजाने कपिल मुनींना नमस्कार केलाय. सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय. आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100 पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमनचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय. पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो

आणि अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथानी आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथानी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवास

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो.

म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोते हो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथाने प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केले आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नाने भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाली आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि

या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथाने ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल, आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या, पाण्याचे स्रोत, विहिरी, तलाव, तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा, ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया, त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय, उपदेश केलाय, त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही, आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी, दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा, असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. ओ त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा जो उतरली आहे, गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. ओ या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती, आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं. तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोते व सांगून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मूळ पद्धत

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर. आपली रजा घेते.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन.
गेल्या 15 मे पासून

0: पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीबी कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्ट मधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत दोन पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग, तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराअंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी

0: विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण.

0: कारण नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब GST महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून 4थ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या 2 टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल.

0: प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटना स्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सर झुकाए अपराधी की भांति बातें सुन रही है.
2: हैं? ये क्या हुआ? हाय राम, दैया रे दैया, बहू जी, हमका तो लागत है बिल्ली मर गई.
3: हैं?
2: लागत का है, सच्चो मर गई. हाय, हत्या का पाप बहू पे चढ़ गया. अम्मा जी,
3: माँ जी, ये तो गजब हुई गवा।

0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 चलने वाली
2: सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
1: मोबाइल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्ट ने फोन

0: चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस
0: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
1: बुद्धू सुधर जरा.
0: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: या नोटेशी का खेळतोयस
2: ब्रो? ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेव बालाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेव बालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिलाय तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य

0: या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
1: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी, ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सीडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण

0: आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देवबालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी.
2: वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: का बुद्धू?
2: काय,
1: अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
2: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
2: कूल राहा.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा. आता करतो.
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
5: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी

0: नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
1: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा, तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडी ताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोडे फार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून. त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
1: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
0: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
1: यामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
0: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये, तर त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
1: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत. कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ती 3 घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक HPR आहे आणि एक HFR आहे आणि हे 3 घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी HPR आहे आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी HFR आहे. त्यामुळे हे 3 त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या OTP वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
0: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
1: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे आणि मागचं जे रेकॉर्ड ते पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचं.
0: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
1: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने

0: आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण सर्वांना आता युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो, कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते, त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदणी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 HFR आयडी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ESIS यांच्या HFR नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे क्लिनिक्सचे नर्सिंग होमचे HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन, यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेले आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण ESIS महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे, त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय खासगी क्लिनिक्स फार्मसी रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय क्लिनिक्स नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे नर्सेसचे सर्व औषधी निर्मात्यांचे HPR नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे HMIS सॉफ्टवेअर हे ABDMशी संलग्न करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत, त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यामध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालय यांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे, त्यामुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्यमान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील, त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच HPR आणि HFR द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील, ज्यामुळे ABDM वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती ABDM ही गरज बनेल.

0: डॉक्टर, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरंग कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार, आज राज्यस्तरीय प्रसारण.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. शेतकरी बंधूंनो, यंदा हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लवकर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच पूर्व मोसमी वारे वाहणे सुरू होणार आहे तेव्हा शेतीच्या कामांना वेग येणार आहे, तेव्हा नवीन फळबाग लागवडीच्या पूर्वतयारी करता ही योग्य वेळ आहे. याच अनुषंगाने आजचा विषय आपण ऐकूया, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी. या संदर्भात माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट.

0: शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी, आणि याबद्दल माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट, सहायक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: आमचा या बाबतीत आजचा पहिला प्रश्न आहे की नवीन फळबाग लागवड केव्हा करावी?
1: साधारणतः आपण नवीन फळबाग लागवड ही पावसाळ्यात करतो, कारण यावेळी लावलेली झाडे आहे ही इतर जी ऋतू आहे त्यापेक्षा हमखास जगतात. नवीन कोवळ्या झाडांना वाढीसाठी जी आवश्यकता असते पोषक वातावरणाची, ती या दरम्यान मिळत असते, त्यामुळे आपण पावसाळ्या दरम्यान करतो. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या शेवटी लागवड करतो, त्या उलट जिथे पाऊस कमी पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करतो.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीला कोणती पूर्वतयारी करावी?
1: फळबाग लागवडीपूर्वी काही महत्वाच्या बाबतींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जसं योग्य जमिनीची निवड, नंतर जमीन व हवामानानुसार फळबागांची किंवा फळपिकांची निवड, मातीची तपासणी, जातीवंत व निरोगी रोपे किंवा कलमांची निवड करणे गरजेचं आहे. तसेच पाण्याची उपलब्धता, नंतर कुशल कामगार, उपलब्ध बाजारपेठ त्या भागातली, त्याची विक्री कशी करणार आपण, सोबतच आपल्याला लागवडीची कोणती योग्य वेळ आहे, नंतर त्याचा आराखडा करणे, रोपा

0: त्यांची निगा घेणे, सोबत पीक संरक्षण, या सर्व महत्वाच्या बाबींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याला आपण पूर्वतयारी म्हणूया.
1: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीपूर्वी तयारी करणं का महत्वाचं आहे.
0: फळबाग जी आहे ती इतर शेती पिकांच्या तुलनेने ही दीर्घकाळ चालणारी व जास्त गुंतवणूक असलेली शेतीचा प्रकार आहे. कारण बहुतेक पिके ही बहुवर्षीय असतात. एकदा आपण लागवड केली आपल्याला योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. वर्षानुवर्ष त्यातून आपल्याला उत्पादन घ्यायचे असते. त्यामुळे जर आपण पूर्व नियोजन केलं नाही किंवा घाईघाईत जर आपण लागवड केली तर आपल्याला शेतकऱ्यांना त्याच्यातनं मोठा आर्थिक नुकसानाला सामोरं जायचं काम पडू शकतं. त्याकरता आपल्याला पूर्वतयारी करणं ही फार महत्वाची आहे.
1: पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे फळबागेकरता जमिनीची निवड कशी करावी.
0: हा, जमिनीची निवड ही जी आहे, आपल्याला फळ पिकं ही जी आहे यांची मुळे ही जमिनीत खोलवर जातात आणि त्यामुळे शेतात जमिनीत त्याचा मातीचा थर हा 1 मीटर खोलीपर्यंत असणे गरजेचं आहे. जमीन खूप हलकी किंवा भारी नसावी, त्यात खडक किंवा मुरमांचा देखील थर नसावा. फळझाडांसाठी जी पाण्याचा उत्तम निचरा होणारी भरपूर सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तसंच भुसभुशीत मध्य पोताची जमीन निवडावी. जमिनीचा जो सामू आहे पीएच तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा जास्त नसावे. तसंच जमिनी ज्या आहेत त्या क्षारयुक्त व चोपण नसाव्या. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मातीचे लागवडीपूर्वी परीक्षण करून घेणे फार महत्वाचे आहे.
1: जमिनीनुसार फळ पिकांची निवड कशी करावी.
0: फळ पिकांची जी निवड आहे ती आपण जमिनीच्या पोतानुसार आणि हवामानानुसार आपण करत असतो. तर हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनी मध्ये आपण जी फळपिक आहे, जशी सीताफळ आहे, लिंबू आहे, बोर, पेरू, करवंद, चिंच, अंजीर, अशा फळपिकांची आपण लागवड करतो. तसंच मध्यम जमिनीमध्ये आपण संत्रा, मोसंबी, नंतर आंबा, चिकू यासारखी आपण फळे निवडतो. तसेच भारी जमिनीमध्ये आपल्याला केळीची लागवड करता येते.
1: यानंतर सांगा मॅडम, पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळपिकांची निवड कशी करावी.
0: फळपिके ही आपण अगोदरच सांगितलेलं आहे की फळपिके आपली ही हंगामी नसून ती बहुवर्षीय आहे. त्यामुळे झाडांना वाढी करता आपल्याला वर्षभर पाण्याची गरज भासते. तेव्हा आपल्याकडे बारमही सिंचनाची व्यवस्था असल्यास बागायती फळ झाडांची आपण निवड करतो. जसं आंबा आहे, पपई आहे, केळी, संत्रा, नंतर मोसंबी, चिकू या फळपिकांची आपण निवड करतो. तसंच कोरडवाहू फळपिकांना मात्र लागवडीच्या सुरुवातीला आपण 3-4 वर्ष एकदा पाण्याची उपलब्धता करून दिली की त्यानंतर ही झाडे पावसाच्या पाण्यावर व्यवस्थित रित्या वाढू शकतात. जसे कोरडवाहू फळपिके, जसे बोर, सीताफळ, आवळा, चिंच, या नंतर कवट आहे, करवंद आहे, या फळपिकांची आपण निवड करू शकतो.
1: मॅडम, यानंतर सांगा फळबागेची कोणत्या पद्धतीने लागवड करावी.
0: फळबाग लागवडीच्या विविध पद्धती आहेत. शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर जसे चौरस पद्धत आहे, आयात कृती आहे, त्रिकोणी पद्धत आहे, षटकोणी आहे, उताराच्या भागावर आपण करतो ती कंटूर पद्धत आहे. तर अशा विविध पद्धती आपण फळबाग लागवडी करता निवडतो. पण यातील जी सर्वात लोकप्रिय व आखणीमध्ये जी सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे चौरस पद्धत. तर या चौरस पद्धतीमध्ये 2 ओळीतील आणि 2 झाडातील अंतर हे सारखेच असतं आणि शेतामध्ये मग आपल्याला उभी आडवी मशागत करण्याकरिता उपयुक्त अशी पद्धत आहे.
1: फळझाडांचे लागवडीचे अंतर किती असावे याही बद्दल सांगा.
0: लागवडीचे जे अंतर आहे फळपिकाचे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा जमिनीचा पोत कसा आहे, तसंच फळझाडांच्या वाढीनुसार आपल्याला त्याचे खड्ड्यांचे व लागवडीचे अंतर आपल्याला ठरवावे लागते. जसे आकाराने मोठे वाढणारी झाडं जशी आहेत, जसं आंबा आहे, चिकू आहे, याकरता आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या आकाराचा आपल्याला खड्डा खोदावा लागतो. पेरू, सीताफळ, संत्रा या फळपिकांकरता आपल्याला 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर या आकाराचा आपल्याला खड्डा करावा लागतो. लागवडीचे अंतर या फळपिकांसाठी आपण 6 बाय 6 मीटर असे ठरवतो. सोबतच आज ज्या नवीन पद्धतीनुसार जर आपल्याला म्हणता येईल तर घन आणि अतिघन पद्धतीने देखील आपल्याला लागवड करता येते आणि त्यानुसार मग लागवडीचे अंतर पिकानुसार आपण ठरवू शकतो.
1: मॅडम, आपल्या शेती क्षेत्रात वेळ खूप महत्वाची असते, योग्य वेळ, तर फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती.
0: आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की ही जी लागवड आहे आपण पावसाळ्यामध्ये करतो. पुरेसा एकदा पाऊस झाला की कमी पावसाच्या भागामध्ये एक जून जुलैमध्ये साधारणतः आपल्याला त्याची लागवड करता येते. तसंच अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाच्या शेवटी म्हणजे तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर कडे पावसाच्या अंदाजानुसार आपण त्याची लागवड तिकडे लांबवू शकतो. म्हणजे पुरेसं पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होते व अधिक ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे अधिक पावसामुळे झाडांना इजाही होणार नाही.
1: कलमांची निवड कशी करावी याबाबत सांगा.
0: फळबागेचे जे यश आहे तेथील फळांची गुणवत्ता व उत्पादन यावर अवलंबून असते. तर त्याकरता आपल्याला जी फळझाडांची, त्यांच्या रोपांची किंवा कलमांची

0: आपण निवड योग्यरित्या करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला उत्कृष्ट व दर्जेदार रोपांची किंवा कलमांची निवड करण्याकरिता कृषी विद्यापीठे आहे किंवा शासकीय रोपवाटिका आहे, इथून आपण रोपे घेतली पाहिजे. किंवा शासकीय परवाना असलेल्या रोपवाटिकेतून आपण रोपे विकत घ्यावी. कलमांची वाढ ही सुदृढ असावी, कलमांचा जोड जो आहे पूर्णपणे जुळलेला असावा, आणि तसेच कलमे निरोगी व जोमदार वाढीची आपण आहेत की नाही याची खात्री करून त्याची निवड करावी.
1: यानंतर सांगा की नवीन रोपांची किंवा कलमांची लागवड कशी करावी.
0: नवीन रोपे जी आहे किंवा कलमे, त्याला आपण प्लास्टिकच्या पिशवीतून काळजीपूर्वक काढावे. पिशवीला आपण उभा काप देऊन रोपे मातीच्या गोळ्यासकट आपण अलगद बाहेर काढावी. ही रोपे आधी केलेल्या खड्ड्यामध्ये, जो आपण सुरुवातीला खड्डा केलेला असतो 1x1 मीटरचा किंवा 60x60 सेंटीमीटरचा जो आपण खड्डा केलेला असतो, त्या खड्ड्यामध्ये बरोबर ही जी रोपे आहे मुळासकट ती खड्ड्याच्या आत मधोमध अशी सरळ लावावी. कलमांचा जो जोड आहे तो जमिनीपासून साधारणतः 1 फूट वर येईल अशा अंदाजाने आपण त्या खड्ड्यामध्ये ती झाडे लावावी. तसेच आवश्यकतेनुसार आपण झाडाला पाणी द्यावे सुरुवातीला.
1: यानंतर सरते शेवटी सांगा की नवीन फळबागेची काळजी कशी घ्यावी.
0: नव्याने लागवड केलेल्या झाडांना आपण काडीने सुरुवातीला ती सिंगल स्टेम म्हणतो किंवा एका काडीचं असतात, सरळ वाढतात तेव्हा, तर त्यामुळे आपल्याला त्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. कारण नाही तर मग ती जी कलम आहे त्याची जोड आहे ती तुटून पडण्याची शक्यता असते वाऱ्यामुळे म्हणा किंवा पावसाच्या मारामुळे. तर आपल्याला काडीने आधार देणं गरजेचं आहे. तसंच या झाडांना गुरांपासून संरक्षण करण्याकरिता संपूर्ण तुमची जी बाग आहे त्याला आपण काटेरी झुडपाने आपण कुंपण तयार करू शकतो. तसेच बागेचे उष्ण व थंड वाऱ्यापासून व वादळापासून संरक्षण करण्याकरिता बागेच्या दक्षिण पश्चिम बाजूने, ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो, जशी निलगिरीची उंच वाढणारी झाडे आहेत, जशी निलगिरी शिवरी इत्यादी झाडांची आपण लागवड सुरुवातीलाच करून घ्यावी. ही झाडे जी आहे वायुरोधकाची कामं करतात, ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो. सोबतच नवीन फळबागेला खतांचे व पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. कलमांच्या ज्या खुंटावर होणारी जी वाढ आहे, कारण जोडेचे खाली तिथून जी खुंटावर जी वाढ होते फुटवे येतात वेळोवेळी, तर त्याला आपण लक्ष देऊन ती वेळोवेळी फुटवे आपण काढावे हाताने. नंतर झाडांवर जे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याकरता आपल्याला निरीक्षण करणे योग्य त्या उपाययोजना करून घेणे महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन फळबागेची काळजी घेतली पाहिजे.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या महत्वपूर्ण विषयी आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून, जे आहेत सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, वेळात वेळ काढून आज आकाशवाणी नागपूर केंद्रावर आपण आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: नमस्कार.

उत्तर मंडळी नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या संदर्भात आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. मंडळी यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी, आपल्यातील बरेच शेतकरी बंधू भगिनी आपल्या शेती क्षेत्रात प्रगती करतात आणि इतरांसाठी देखील आदर्श बनतात. आपल्या पुढच्या कार्यक्रमात ऐकूया अशाच एका पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे अनुभव. मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया.

0: सर नमस्कार, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी मनापासून आपलं स्वागत करतो.
1: नमस्कार सर.
0: आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: माझं नाव प्रकाश रामेश्वर दांडे, राहणार येसापूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा.
0: धन्यवाद सर. आपला जो काही संघर्ष आहे किंवा किती वर्षांपासून आपण शेती करत आहात त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: मी जवळपास मॅट्रिक पासून शेती करतो. माझे बंधू कृषी विभागात लागल्यापासून मग मी शाळा सोडून दिली. भाऊ कृषी विभागात लागले आणि मी मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीकडे वळलो. मी शेती पाहतो आणि भाऊचं मार्गदर्शन.
0: तर शेती आपली वडिलोपार्जित आहे का?
1: हो, शेती वडिलांना पण इंटरेस्ट होता शेतीमध्ये. ते वडिलाची इच्छा होती की बा एकाला तिकडे पाठवायचं आणि एकाला शेती. आणि आमच्याकडे 14-15 एकर शेती आहे. पाण्याची पहिले व्यवस्था नव्हती.

0: 14-15 एकर शेती आहे. पाण्याची पहिले व्यवस्था नव्हती आमच्याकडे, पण आम्ही मग एक नवीन विहीर करून पाण्यापासून सुरुवात झाली सर आमची. आणि सगळ्यात महत्वाचं आमची परिस्थिती बदलण्याचं कारण म्हणजे आमचं अद्रक पीक. हा भाऊने 2-4 वेळेस मला घेऊन गेले, दाखवलं की बा अद्रक मध्ये काय आहे, आणि मग त्याच्यात अद्रक कडवळ आम्ही सुरुवातलं. त्याच्यातून मग कधी फायदा कधी तोटा, पण भरपूर पैसा राहिला अद्रक मध्ये.
1: या अद्रकच्या आधी तुम्ही कुठलं दुसरं पीक घेत होते का?
0: हा मोसंबी होते आमचे. हा मोसंबीची बाग केली, बाग पण एकदम छान, म्हणजे बरेचसे तज्ज्ञ मंडळी कलेक्टर साहेबांचा दौरा झाला होता, त्याच्यावर अशी फळबाग बनवली होती मी. ते काय झालं, पण बागेमध्ये पूर्ण वर्षाला एकराला 1-1.25 लाख याच्यावर काही उत्पन्न यायचं नाही भाव नसल्यामुळं, मग ते काढून आम्ही अद्रक कडवळलो. अद्रक कडवळल्यामुळं आम्हाला 1-20 लाखापर्यंत उत्पन्न झालं आतापर्यंत 2 वेळेस.
1: अरे वा. मग यासाठी तुम्ही कुठली शासकीय योजना त्याचा वापर केला किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलं का?
0: प्रशिक्षण घ्यायची गरज का पडली नाही, कारण भाऊच कृषी अधिकारी असल्यामुळं मला मार्गदर्शन घरच भेटत गेलं.
1: अरे खूप छान. आणि आपल्या परिवारात मग किती लोक असतात?
0: आम्ही 6 लोक आहे समजा.
1: आणि सगळे शेती व्यवसायामध्ये आपली मदत करतात का?
0: हो सगळे, म्हणजे भाऊ पण सुट्टी भेटली तेव्हा मी वेळ भेटला तेव्हा मार्गदर्शन आणि शेतावर येऊन सगळं काही करणं. भाऊ मी इकडला राहता, कृषी विभागात येत ते.
1: छान.
0: विभागात असं काम ज्यांचं, त्यांना आता मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार भेटलेला आहे.
1: अभिनंदन. यासोबतच आपण व्यवस्थापनाबद्दल बोलले की आधी पाणी नव्हतं आणि त्याच्यापासून आपली सुरुवात झाली, तर आता आपलं नियोजन कसं असतं, म्हणजे खत व्यवस्थापन, माती परीक्षण म्हणा,
0: त्याचं काय? आता जास्ती भर आमचा ड्रीपवर असतो. जे काही विशेष पीक घ्यायचं त्याच्यावर म्हणजे ड्रिप केलं म्हणजे आपण त्याला खत वगैरे द्यायला सोपं जाते. आता यावर्षी 2 एकर अद्रक आहे आणि 3 एकर डॉलर हरभरा केला आम्ही, 2 एकर ड्रिपवर आहे आणि 1 एकर पट्टा पद्धत बनवला.
1: इतर तंत्रज्ञान आपण काय वापरता, नवीन काही आपण प्रयोग केलेत का?
0: टोकन यंत्राचा प्रयोग खास आमच्यासाठी फायद्याचा ठरला. हा सोयाबीन टोकन करून जवळपास 1-15 पर्यंत घेतले आम्ही यावर्षी, म्हणजे ती पण पट्टा पद्धत आणि बेड पद्धत दोन्ही पद्धती, म्हणजे असे बदल करून पाहतो की बा कोणत्या सक्सेस राहील आपल्याला असं.
1: म्हणजे वातावरणानुसार आपण बदलत राहता पद्धत जी आहे.
0: आता मागच्या वर्षी पावसाळा थोडा जास्ती दाखवत होता, जिथं समजा आपली जमीन पाणी धरणार
1: आहे
0: तिथं बेड बनवले, आणि नंतर काय केलं, जिथं आपली जमीन बा पाणी धरत नाही तिथं 1.5x2 अंतर बनवून त्याला नंतर सरी मारली, म्हणजे त्याला पण बेडवरच घेतलं सोयाबीनला, पण ते डवरणीनं म्हणजे सुरुवातला बेड नाही केले त्याला. त्याच्यावरच नंतर काय केलं, एसआरटी पद्धत आम्ही सोयाबीन काढून घेतला आणि त्याच बेडवर डॉलर हरभरा टोकन करून आम्ही ते पॉवर व्हीडर आमच्याकडे 2 तर ते पॉवर व्हीडर ना थोडी सरीमध्ये चालून ते माती उडून त्याला फ्रेश करून आणि दाणे झाकून गेले. आणि ती टोकनची पद्धत अशी असते आमची, पहिले बैलाच्या पेरणी यंत्रणा आम्ही समोर खत पेरून घेतो, सोयाबीनच्या वेळेस खत समोर पेरतो आणि नंतर टोकन करतो समजा 2-3 तासानंतर, कारण काय होते सोयाबीनच्या वेळेस जमीन ओली राहते तर त्यावेळेस ते टोकनचे ते त्याच्यात माती जाते आणि ते बंद पडते, त्याच्यामुळे मग थोडं वापसा असल्याशी चालत नाही. आणि हरभऱ्याला आम्ही डायरेक्ट बैलाच्या पेरणी यंत्रालाच ते टोकन बांधतो. हा म्हणजे ते एक म्हणजे मेहनत वाचते आणि कमी टायमात काम होते हरभऱ्याच्या वेळेस.
1: यासोबत कीड आणि रोग व्यवस्थापन एक मोठा प्रश्न असतो, तर आपण कसं काय नियोजन करता?
0: सुरुवातील विष प्रक्रियापासून सुरुवात करायची सर, ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण सुरुवात जर फेल झालो तर मग शेवट फेलच होणार.
1: बरोबर
0: आहे. मला बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल येतात की बा आमच्या हरभऱ्याला मर लागले, सुरुवातीपासून हे झालं, ते काय आपले शेतकरी डायरेक्ट बियाणं आणतात आणि पेरून टाकतात, त्याच्यामुळे ती जमिनीतली बुरशी त्याला लगेच सुरुवात करून देते.
1: आपली पद्धत रासायनिक आहे की सेंद्रिय आहे?
0: नाही दोन्ही पण वापरतो. हरभऱ्याला मी काय करतो, योवर गोल किंवा असं एखादं चांगल्यातलं बुरशीनाशक घ्यायचं, त्याची बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर मग टायपोड्रामा जीवाणू कल्चर हे ते लावून त्याच्यानंतर.
1: आपल्याला सुद्धा असा कुठला पुरस्कार मिळाला आहे का
0: आतापर्यंत? स्पीक स्पर्धेमध्ये मला जवळपास 5 पुरस्कार भेटले सर.
1: अरे वा, त्याच्याबद्दल सांगा आम्हाला कुठले कुठले पुरस्कार होते.
0: हरभऱ्यामध्ये लोणार तालुक्यातून 2 नंबर आलो होतो मी, आणि मागच्या वेळेस सोयाबीन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 2 नंबर वर मी.
1: वा वा वा.
0: आणि यावर्षी आता 1-15 पर्यंत जाईल, यावर्षी मी भाग घेतला होता. मी सांगतात की बा जिल्हा लेवलला गेलेलं आहे नाव म्हणून.
1: खूप छान.
0: जाहीर व्हायचं बाकी. आणि आमचे खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र पुरस्कार त्यांनी दिला होता. एक
1: अजून एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांपुढे की विक्री कशी करावी, कारण आजकाल ब्रँडिंग वगैरे करून प्रक्रिया उद्योग करून पण बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात, तर आपणही असं काही करता का?
0: त्याच्यात एक आहे सर, आता सगळ्यात महत्वाचं माझा फायदा म्हणजे कसं आहे, शेतकरी संपर्कात असल्यामुळं माझ्या पिकाची कसं क्वालिटी असते, तर अद्रक मध्ये बी निरोगी ज्या वर्षी प्लॉट राहिला मग त्या वर्षी पूर्ण बियाणालाच जातो अद्रकचा.

0: यावर्षी जवळपास 100 शेतकरी गणेश जे जुने अद्रक लावगडवाले त्यांना त्याचं सगळं नॉलेज असते की बघ कोणता प्लॉट निवडायचा काय असते. अद्रकवाले काय करतात ज्यावेळेस प्लॉट हिरवा आहे त्यावेळेस पाहणी करतात आणि तिच्यात सड मर आहे का हे पाहतात. तर जवळपास यावर्षी माझं अद्रकचं बियाणं जवळपास पूर्ण बियाण्यालाच जाणार 300-350 क्विंटल माल निघाल यावर्षी. तर ते असा फायदा होतो म्हणजे शेतकरी जोडले जातात त्यांचा फायदा होतो ना आपला फायदा होतो. आणि सोयाबीन मध्ये बिन काय होते मी आता यावर्षी 50 पेटलं दिलेली नाही कारण शेतकऱ्यांचे फोन आलेले की बा आम्हाला हे बियाणं ठेवा ते बियाणं ठेवा. मग आपण काय करतो समजा बा मार्केट आता सध्या बिजवाईचं जे भाव आहेत 62-65 पर्यंत पाहिजे तर आपण 62 त्यांना घरूनच देऊन टाकणार. तसे मार्केटचे भाव 5,000 पर्यंत आहे समजा कोणते हे आपले जनरल पण बिजवाईचा मार्केट थोडं एक्स्ट्रा राहते ते फायदा होतो. आणि डॉलर चेनात पण तोच फायदा होतो माझा की शक्यतो बियाण्याला शेतकरी नेतात आणि त्यांना जर आपण फ्रेश करून व्यवस्थित भेसळ न देता त्याची काळजी करायची थोडी.
1: आपल्या अनुभवावरून इतक्या वर्षांच्या आजकाल जे नवीन शेतकरी आहेत की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे किंवा युवा मंडळी आहे जी शहराकडे धाव घेत आहेत शेती क्षेत्राकडेच दुर्लक्ष होत आहे अशा युवा मंडळींना किंवा नव्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल?
0: सर माझं तरी वैयक्तिक मत आहे मी आता जवळपास पहिले थोडं साधारण होत पण या 4-5 वर्षातला जो अनुभव घेतला मी तर शेती सारखा पैसा कशातच नाही. म्हणजे आता माझं यावर्षी अद्रकचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो आता 8,000 बुकिंग केली जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना भाव ते म्हणले का काही असो कमी असो जास्त असो म्हणलं तुम्हाला रिक्से पण ठीक आहे. आता माझा जर 300 क्विंटल माल समजा 2 एकरातला जर 8,000 विक्री झाला तर सर याच्यापेक्षा पैसे कशाचे होणार तुमचे खर्च वजा जाता जर मला 20 लाख 2 एकर मध्ये राहिले तर फक्त काय थोडा खर्च भी येतो. मी शेणखत माझ्याकडे कमी असतंय तर मी शेणखत वगैरे घेणं बाहेरचं येते शेतीवर खर्च पण आहे म्हणा आणि खर्च केला तर तो योग्य केला गेला पाहिजे. आता लोक काय करतील शेणखत आणतील कुजेल नसेल तेच टाकून देतील थोडे पैशाकडे पाहायचं. मी आता जवळपास आता सध्या शेणखत घेऊन ठेवलो सर तर ते जवळपास आता 10-15 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून. मला पटलं की मी बरेचसे शेणखताचे उकळटे पाहिले तर तिथं एक ठिकाणी मला पटलं की बा हे कचरा नाही कुजेल आहे असं घेऊन टाकलं आणि आताच मी त्याला आणून टाकणार आणि त्याच्यावर प्रक्रिया करून नंतरच शेतामध्ये टाकणार अशी सुरुवात आहे.
1: छान सर आपल्या पुढील योजनेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं.
0: माझी मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

मंडळी आपण मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांची मुलाखत ऐकलीत. तर मंडळी यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकारांनी गायलेलं हरीश रणपिसे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच माझा आवार माझा शिवार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.